സംഘ ബാഹ്യ നമാ സംഘ ത്രിവർഗ നമാ സംഘ സർഗേ നമാസംഗ പ്രഭോഗേ നമാസംഗ സയോഗേ നമാസംഗ രംഗേ നമാസംഗ ഭംഗേ നമാസംഗ ഗമ്യേ നമാസ്താസ്തരമ്മേ നമാസംഗ ജലാശ്രേ നമാസംഗ നിരാശ്രേ നമാസംഗ ജാതേ നമാസംഗ പാതേ നമാസംഗ മജ്വേ നമാസ്താസ്ത ജപേ അദേശംഗ അദേശേ നമാസംഗ പേശേ നമാസംഗ നിരതാമേ നമാസംഗ നിരഭാമേ നമോ സർവകാലേ നമോ സർവദയാലേ നമോ സർവരൂപേ നമോ സർവഭൂപേ നമോ സർവകാപേ നമോ സർവതാപേ നമോ സർവകാലേ നമോ സർവപാലേ നമാസ്താസ്തദേവായ നമാസംഗ പേവായ നമാസംഗ ജനമേ നമാസംഗ സുബാനമേ നമോ സർവഗൗണേ നമോ സർവപൗണേ നമോ സർവരംഗേ നമോ സർവപംഗേ നമോ കാലകാലേ നമാസ്താസ്തദയാലേ നമാസംഗ ഭരണേ നമാസംഗ ഭരണേ നമാസംഗ ജരാരംഗ നമാസംഗ കരതാരംഗ നമോ സർവതന്ദേ നമോ വാസ്തവന്ദേ നമാസംഗ നരസാകേ നമാസംഗ നർവാകേ നമാസംഗ രഹീമേ നമാസംഗ കരീമേ നമാസംഗ അനന്തേ നമാസംഗ മഹാന്തേ നമാസ്താസ്തരാഗേ നമാസംഗ സുഹാഗേ നമോ സർവസുഖം നമോ സർവഭോഗം നമോ സർവകർത്താ നമോ സർവഹർത്താ നമോ ജോഗജോഗേ നമോ ഭോഗഭോഗേ നമോ സർവദയാലേ നമോ സർവപാലേ ചാത്രീ ശാന്ത പ്രസാദ അരൂപയ അനൂപാജൂഹ പൂഹലേഖ പേഘാനാമ കാമഹ അധേയ പേയാജീത പീതൃമാനന്ദാന തൃപർഗ സർഗയ നീലാനാദ ജയ ജാത ജനമ ഭരണ ഭൂത ഭരണ അഗാഞ്ച പാഞ്ച ചൂജ ചാഞ്ചമീ ഗർഭീക ദന്ത ബന്ധ നിർഭൂജ സൂജ കാല ജാലയ അല്ലഹ ജായനന്ത മഹാന്ത ലീക നൃശ്രീക നൃലംബ സമ അഗമഹ ജമഹ ഭൂത ശൂത ലോക ശോക കർമ്മ പരമ ജീത പീത ഭാഗായ മാനന്ദാനൈക പ്രീ ഗൈ ഭുജംഗ പ്രയാതി ശമ്പ നമോ സർവമാന്യ സമാധി നദാനേ നമോ ദേവദേവേ അപേക്ഷീയ പേവേ നമോ കാലകാലേ നമോ സർവപാലേ നമോ സർവഗൗണേ നമോ സർവപൗണേ അനംഗീ അനാഥേ നരസംഗീ പരമാർത്ഥേ നമോ പാനപാണേ നമോ മനമാനേ നമോ ചന്ദ്രചന്ദ്രേ നമോ പാനപാണേ നമോ ഗീതഗീതേ നമോ ദാനദാനേ നമോ നൃതനൃത്യേ നമോ നാദനാദി നമോ പാനപാണേ നമോ ഭാദ്ഭാദി അനംഗീ അനാമേ സമാധി സ്വരൂപേ പ്രപംഗീ പരമാർത്ഥേ സമാധി ഭൂതേ കലാങ്കം ബനാനേ കലാങ്കേ സ്വരൂപേ നമോ രാജരാജേശ്വരം പരമരൂപേ നമോ യോഗയോഗേശ്വരം പരമസിദ്ധേ നമോ രാജരാജേശ്വരം പരമപ്രദേ നമോ സഹസ്രപാണി നമോ അസ്ത്രമാണി നമോ പരമഗാത നമോ ലോകമാതാ അപേക്ഷീയ പരമീയ ഭോഗിയ ഭോഗതേ നമോ യോഗയോഗേശ്വരം പരമജുഗതേ നമോ നിത്യനാരായണേ ഗുരുകർമ്മേ നമോ പ്രേത പ്രേത ദേവസുധർമ്മേ നമോ രോഗഹർത്ത നമോ രാഗരൂപേ നമോ ശാശ്വത നമോ ഭൂപഭൂപേ നമോ ദാനദാനേ നമോ മനമാനേ നമോ രോഗരോഗ നമോ സംശനാനേ നമോ മന്ത്രമന്ത്രം നമോ ചന്ദ്രചാന്ദ്രം നമോ ഇഷ്ടേ നമോ തന്ത്രതാന്ത്രം സദാ സച്ചിദാനന്ദ സർവം പ്രണാസി അനുപരൂപ സമാസി സദാ സർവദാ സദാ സദാ ബുദ്ധദാ വൃതകർത്താ അത് ഉർദർദംഗ ഗംഗോഗാർത്താ പരം പരം പരമേശ്വരം പ്രോജ്പാലം സദാ സർവദാ സദദാതാ ദയാലം അഷേദിയ പേദിയ നാമങ്ങ കാമങ്ങ സമാസ്തു പ്രാജി സമാസ്താസ്താമങ് തേ രാജോർജാചരീ ശാന്ത ജലയ കലയ പിതാവയ പ്രഭു അജുഗദേ സപേസയ ഭുജംഗ പരയാതി ശാന്ത അഗാധ്യപാദി അനന്തി സ്വരൂപേ നമോ സർവമാന്യ സമാധി നദാനേ നമാസ്ത്വം നരനാഥേ നമാസ്ത്വം പരമാർത്ഥേ നമാസ്ത്വം അഗഞ്ജേ നമാസ്ത്വം അപഞ്ജേ നമാസ്ത്വം അകാലേ നമാസ്ത്വം അപാലേ നമോ സർവദേശേ നമോ സർവേശേ നമോ രാജരാജേ നമോ സാജേ നമോ ശാസായ നമോ മഹമാഹി നമോ ഗീതഗീതേ നമോ പ്രീതപ്രീതേ നമോ രോഗരോഗേ നമോ സുഖസുഖേ നമോ സർവരോഗേ നമോ സർവഭോഗേ നമോ സർവജീതം നമോ സർവഭീതം നമോ സർവജ്ഞാനം നമോ പരമതാനം നമോ സർവമന്ത്രം നമോ സർവജാന്ത്രം നമോ സർവദൃശ്യം നമോ സർവഗ്രേശം നമോ സർവരംഗേ തൃപംഗേ നംഗേ നമോ ജീവജീവം നമോ ബീജബീജേ അഖിജേ ബീജേ സമാതം പ്രസജേ കൃപാലം സ്വരൂപേ കോകർമ്മം പ്രണാസി സദാ സർവദാരിദസിദ്ധിനിവാസീ ചർപ്പടശാന്തപ്രസാദ് അമൃത കർമ്മേ അമൃത ധർമ്മേ അഖൽ ജോഗേ അജല ഭോഗേ അജല രാജേ അടൽ സാജേ അഖൽ ധർമ്മങ്ല കർമ്മ സർവം ദാതാ സർവം ജ്ഞാതാ സർവം പാനേ സർവം മാനേ സർവം പ്രാണം സർവം ത്രാണം സർവം ഭൂത സർവം ജുക്ത സർവം ദേവം സർവം പേവം സർവം കാലേ സർവം പാലേ രുവാല ശാന്ത പ്രസാദ് ആദ്രൂപനാദമൂർത്ത യോനപുർഖ പാരു സർവമാന്തരമാൻ ദേവ പേവാദുദാരു സർവപാലക് സർവകാലക് സർവകോപന കാല സർവ ചത്രതർവരാജീ അവധൂതരുപ്രസാലു നാം ഠാമന ജാജ്യാകരൂപരംഗ നരേഖ ആദ്പുർഖദാർമൂർത്ത യോനാദശേഖ ദേശാർണ പേശയാകരൂപരേഖനാരാഗു ചത്രതരുദിശാഭിസാഹു ഫലുവനരാഗു നാം കാമീന് പേഖത് ദാമു നഞ്ജായി സർവമാന സർവതർമാന സദൈവമാന തദാഹി ഏകമൂർത്ത നേകദർശന കേന്ദ്രൂപനേക ഖേല ഖേല ഖേല ഖേലനാന്ത കോപരേക ദേവ പേവ ന ജാനീ ജയ ബേദർഗ ദേവ രൂപരംഗ ന ജാത പാസു ജാനീ കെ ജയ ഭൂതാത്മാത് ന ജാത ജാകർ ജനം മരണ വഹീന
चकर बकर फिरा चदर जाक मानी प्रति नंग लोक चौदह के बिखाई जग जापी जय जाप आद देवन आद मूर्त थप सब जन थाप परम रूप प्रनीत मूर्त अपूर्ण पुरख पार सर्व विश्व रचयो सुयम पव कर्ण भंजन हार कालहीन कला संयुक्त कल पुरख देश धर्मधाम सुपरम रात पूतल कपेश अंग राग न रंग जाके जा बदन नाम गर्भ गंजन दोष भंजन मुक्त दायक काम आप रूपा मी कान सदेक पुरख बतूत गर्भ गंजन सर्व भंजन आदि रूप सूत अंगहीन पंगनात्मक पुरख पार सर्व सुर स्वयं पवगण भंजन हारु कालहीन कला संयुक्त काल पुरख देश धर्म धाम सुबर्म रहत पूजा लाख भेष अंग राग न रंग जाके जा बदन नाम गर्भ गंजन दोष भंजन मुक्त दायक काम आप रूपा मी कान असत एक पुरख बतूत गर्भ गंजन सर्व भंजन आदि रूप सूत अंगहीन पंगनात्मक पुरख पार सर्व लायक सर्व कायक सर्व गोब्रत पारु सर्व गंता सर्व हंता सर्व त्यान पेख सर्व सहस्त्र न जानी जय रूप रंग हर रेख पारम वेद प्राण जा कहे नेद पाखत नेत गोड सिमरत प्राण शास्त्र न आवई बहु चेत मद पार छंद दव प्रसाद गुण गण उदार महिमा पार आसन पंग उपमान अंग अनुभव प्रकाश निर्दन नाश गजन वाह शान शाह राजन राज पानन पान देवान देव उपमा महान इंद्रान इंद्र बालन बाल रंगान रंग गालन काल अनुपूत अंग अपंग गातमे अपार गुणगन उदार मुनगन प्रणाम निरपैने काम अद्भुत प्रचंड मिथगत अखंड अलिश कर्म अदृश धर्म सर्वा प्रणाड्या आन डांड बाढ़िया जाजरी छंद तव प्रसाद गोविंदे मकंदे उदारे बारे हरियंग हरियंग निरनामे कामे भजंग प्रयात शंग चतर जकर करता चतर जकर हरता चतर जकर धान्य चतर जकर जाने चतर जकर वरती चतर जकर भरती चतर जकर पाले चतर जकर काले चतर जकर पासे चतर जकर वासे चतर जकर माने चतर जकर धान्य चाचरी छंद न सत्र न मित्र न परम न पितर न कर्म न काय जन्म अजाय न चित्र न मित्र प्रय पवित्र प्रतिशा दिशा दृश कृष भगवती छंद तव प्रसाद कथते क्या शज देश क्या बिज बेश क्या गंज कर्म क्या बंज बरम क्या बिज लोक क्या दत सुख है क्या भूत वर्ण के भूत करना है कि राजंग प्रभा के धर्मंग तो जाएंगे अशोक वर्ण के सर्व वर्ण के जगतंग कृतियां छत्रंग क्षत्रियां के ब्राह्मण स्वरूप है क्या अनुभव रूप है क्या आदो देव है क्या पेवेंगे चतरंग भीन के क्या दीन है कि रोजी रिजा कर ही मेरे हा कह के बाक भी आवेंगे क्या बुल गैव है कि आप बोल गुनाह के शाह निशाह के कारण गुनंद के रोजी दहन दें के राज करीम है के कर्म करीम है के सर्वंग कली है के सर्वंग दली है के सर्वत्र माने आएंगे सर्वत्र दाने आएंगे सर्वत्र गौन आएंगे सर्वत्र पावन आएंगे सर्वत्र देश है के सर्वत्र पेश है के सर्वत्र राज्य है के सर्वत्र साज है के सर्वत्र दीन है के सर्वत्र लीन है के सर्वत्र जाहो के सर्वत्र बाहो के सर्वत्र देशा के सर्वत्र पेशा के सर्वत्र काल के सर्वत्र पाल के सर्वत्र हंता के सर्वत्र गंता के सर्वत्र पेखी के सर्वत्र पेखी के सर्वत्र काज है के सर्वत्र राज है के सर्वत्र सुख है के सर्वत्र भूख है के सर्वत्र त्राणे के सर्वत्र प्राणे के सर्वत्र देश है के सर्वत्र पेशा के सर्वत्र माने शेषदाय भंग प्रधान्य है के सर्वत्र जापे आएंगे सर्वत्र थापे आएंगे सर्वत्र भान आएंगे सर्वत्र मान आएंगे सर्वत्र इंद्र आएंगे सर्वत्र चंद्र आएंगे सर्वंग कलीम आएंगे परमंग फहीम आएंगे आकलो अलाम आएंगे साहब कलाम आएंगे उसनों वजू है तमाम रजू है मेसल सलाम है सलीकत मदाम है गनीमल शिकस्त है गरीबल बरसद है बुलंदल मकान है जमीनल जमान है तमीजल तमाम है रुजू अन्नदान है हरी फल जीमै रियायक जकीमै अनेक उल तरंग है पेद है पंग है जीजल निवाज है गनीवल फराज है निरुक्त स्वरूप है त्रिमुक्त बभूत है प्रभुक्त प्रवाह है सुजुक्त सुधा है सदैव स्वरूप है भेदी अनूप है समस्त उपराज है सदा सर्वसाज है समस्त सुधाम है सदैव काम है निर्वास स्वरूप है गाध है अनूप है अंगाद रूप है नाद स्वरूप है अनंगी अनामे त्रिपंगी त्रिकामे
Sarvargang Travadiya Ganjaya Gadesavang Sarvagyasa Sarvan Rage Dripav Sarupaya Sajaya Sudhaya Ganarkam Pranasaya Pratyul Pravasaya Nirokta Pravahaya Sudhaya Vam Sadaya Vipavta Sarupaya Prajavta Anupaya Nirokta Pravahaya Sudhaya Vam Sadaya Vipavta Sarupaya Prajavta Anupaya Nirokta Sadaya Vipavta Pravahaya Anavata Sarupaya Prajavta Anupaya Chachri Shanda Apanga Nanga Bika Lega Brahma Karma Nada Jugada Jaya Paya Buddha Tuta Nasa Dasa Danda Bandai Apagata Hain Brakata Nasa Prakasa Hain Chanta Sananta Lekha Dekha Lega Bika Tahe Gaya Samba Gamba Nila Nada Aneta Sanata Jata Jada Charpat Shanda Prasad Sarvang Hanta Sarvang Ganta Sarvang Khyata Sarvang Gyata Sarvang Harta Sarvang Karta Sarvang Pranang Sarvang Tranang Sarvang Karmang Sarvang Tarmang Sarvang Jukta Sarvang Muta Rasavala Shanda Tav Prasad Namo Narka Nasi Sudevang Pragasi Anangang Sarupaya Pangang Bapute Brahmatang Brahmate Sada Sarvasate Agad Sarupaya Nirvad Bapute Anangiya Namedar Pangitra Kame Nirpangi sarupe sarvangi anupe na putra na putra na satra na mitra na tate na mate na jate na pate nirsakam sri gamitami gai sudhavang pravahe jaya jahe bhagvati shandrata prasad kejahar jura kehajra jura misal salama samasala kalama ke sabdumaga ke usra jiraga ke kamala karima ke raj karima ke rozi dehanda ke raj karahanda krimal kamal ke vasanam jamal ke nimal kharaj ke krimal nawaj hai hari phul sikan hai ras lab kan hai kalankang pranas hai samatul nivas hai ganjalo ganimar jay karhi main samatul jwa hai ke sahib kara Kinarkang Varanasa and Bastul Navasa and Kisarbal Gavana and Misal Ravana, the Mamal, the Major Smartala Jeeja and Parang Paramisa Smartala Jeeja Adesala Aleka, Misala Pika, Jimino Jamaha, Mikala Maha, Krimal Kamal and Kajiro Jamal and Gajaling Bragasa and Matosavasa and Gajus Rupa and Matava Utai Kiamito Basai and Kiatam Brava and Gajaling and Anga Kamito Panga, Mada Parishandu Dal Prasad. Munman Pranamu, Gunganmu Damu, Arbaria Ganju, Arnabar Panju, Angan Pranamu, Munman Salamu, Arnaria Kandu, Bernaria Mandu.

निरप जपै सगलप मिटै प्रभ कृपा ते प्राणी छुटै जिस प्रभ राखे तिस नाही दुख नाम जपत मन।